नाचे नाचे, कोई वहां आहा नाचे नाचे, सारे हंसी आहा नाचे नाचे, सारे जवां आहा नाचे नाचे।

0: उठा माजा किंग, ओ माजे किंग।
1: मी क्यों
0: घरी नाही जायचा का? मी तुझी गर्ल, जाने जी गर्ल, मी छम्मा छलो, तू माझा